0: असांजा ॻाल्हाईंदे असां सां बि ॻाल्हाईंदे एॾी मोहबतूं मान मिलनि थियूं अमां खां बिल्कुलु दिलि ख़ुशि थी वञे थी जी को प्यारो को पैगाम
1: प्रोग्राम बेहतरीन
0: पहिरां इनशा असांजी कोशिशि हूंदी त लाडकाण ते जेको असांजो आहे उते स्टेशन उहे प्रोग्राम खे ॿ कलाक पूरो

लफ्जन खे बयान करण दुखियो थी पवे तरी दिल जा एहसास पाणई बोली बणजी पवंदा आइन दिल जी गाल एक खूबसूरत एहसास जो नाव आहे दिल जी गाल उहा गाल आहे जेका हुअं त हर कंहिं सां सलबी नाहे पर पंहिंजन प्यारन सां जरूर शेयर कबी आहे अचो त हिकिड़ो कॉलर असां सां गॾु आहे ॿुधूं था उन जे दिल जी गाल